0: Down on October 7th, beginning the Group A fixtures. On October 10th, India will lock horns with Earth Rivals Pakistan at the Wanderers Stadium in Johannesburg. Following the opening two fixtures, India will travel to Centurion to face Afghanistan on October 14th. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील. युपीएससी शताब्दीपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. कर्जवसुलीला स्थगिती. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. दिव्यागर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी संस्थेचा शताब्दीपूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये झाला त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2: हमें प्रो पीपल प्रो एक्टिव गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराएं, लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है.
1: दुष्काळी परिस्थितीचे ट्रिगनवर निकष लागू न झालेल्या मात्र प्रत्यक्ष दुष्काळाची परिस्थिती असलेल्या 15 ते 18 तालुक्यांमध्येही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे ते दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे यादृष्टीनं सरकार विचार करत असून मंत्रिमंडळ उपसमितीनेही त्याबाबत शिफारस केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या 3 दिवसात ते 6 जिल्ह्यांना भेटी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या राज्यातील 265 तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली. सध्या राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करावेत आणि या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे व्यासपीठ कार्यरत राहणार असून गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी 67 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1000 क्विंटल निश्चित केली आहे. हा निर्णय 15 सप्टेंबरपासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया बँकांचं पुनर्मांडवलीकरण करणाऱ्या बँकिंग सेक्टर क्लीनअप या मोहिमेविषयी.
3: भारतातील बँका विकासाचं ध्येय ठेवून काम करण्याला पुरेसं महत्व देत नव्हत्या. नेहमीच्या

0: तपासण्यांशिवाय एखाद्या मर्जीतील कर्जदाराला मोठं कर्ज दिलं जाऊ शकत होतं आणि जेव्हा ते कर्ज बुडत असे तेव्हा ते कर्ज भरून काढण्यासाठी पुन्हा कर्ज देत असे. यामुळे बँकांनी आपली विश्वासार्हता गमावली होती. मोदी सरकारनं सत्तेवर आल्यानंतर लगेचच मालमत्ता गुणवत्ता पुनरावलोकनाचा आदेश दिला, ज्यामुळे प्रत्येक बँकेला आपल्यावर असलेल्या कर्जाच्या भाराची माहिती प्रामाणिकपणे देणं भाग पडलं. सार्वजनिक क्षेत्रातली बँकांमधील बुडीत कर्ज जवळपास 15% पोहोचल्याचं यामुळे पुढे आलं. दिवाळखोरी आणि नादारी संहिता राबवून माहिती करून घ्या, निराकरण करा, पुनर्भांडवलीकरण आणि सुधारणा यावर भर द्या अशी उपाययोजना राबवण्यात आली. बुडीत मालमत्तांचं निराकरण करण्यात आलं, बँकांचं पुनर्भांडवलीकरण करण्यात आलं आणि प्रशासन अधिक कडक करण्यात आलं. बँका आता केवळ जुनी कर्ज भरून न देता भारताच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सज्ज आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. यानिमित्त देशभरात ठिकठिकाणी आज अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुण्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युक्रांतच्या वतीनं 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान कोथरूडमधील गांधी भवन इथं गांधी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ लेखक अंबरीश मिश्र यांच्या व्याख्यानानं सप्ताहाचं उद्घाटन झालं. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य सार्थ करत श्रोत्यांच्या मनावर अमीट ठसा उमटवला आहे. फ्लाय दुबई विमानाचं पायलट कॅप्टन स्मिथ माचर यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. या कामासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशांचे प्रतिनिधी यांनी स्मिथचं कौतुक केलं. कठीण प्रसंगात प्राणाची बाजी लावत कॅप्टन स्मिथ यांनी दाखवलेलं धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद आहे. स्मिथ हे युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत, राज्य आणि देशाला त्यांचा अभिमान आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिवेआगरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शैक्षणिक सहलींबाबत राज्यभर मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याचं त्यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला हॉकी संघानं याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष हॉकी संघानं अतिटतीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला, तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली. कुस्तीपटू नितेश सिवाचनं काल ग्रेको रोमन प्रकारात पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं, तर नौकानयन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनु फ्रान्सिस आणि प्रिन्स नोबेल या भारतीय जोडीनं रौप्य पदक पटकावलं. महिलांच्या स्किप नौकानयन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा या जोडीला कांस्य पदक मिळालं. तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात गणी मणीश रत्नम तिरुमरू याला कांस्य पदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांनी कांस्य पदक जिंकलं. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील. युपीएससी शताब्दीपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. दिवाआगर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

न्यूज ऑन एआयआर ऐप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. सकाळचे 10:30 झाली आहेत. मनस्पर्शी कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

तर रसिक हो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आजच्या कार्यक्रमातली बोधकथा आपल्या सगळ्यांसाठी. बोधकथेचं नाव आहे सत्याचा विजय. एक छोटंसं गाव असतं, त्या छोट्याशा गावामध्ये असलेली छोटीशी शाळा. या शाळेमध्ये गावातल्या सगळ्या लोकांची मुलं येत असतात, म्हणजे अर्थातच त्या शाळेमध्ये श्रीमंत लोकांची मुलंसुद्धा येतात आणि गरीब कष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण देणारे जे पालक आहेत त्यांची मुलंसुद्धा या शाळेमध्ये येत असतात. शाळा छोटी, त्यामुळे मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षिका आणि नेहमी छोट्या

शाळेमध्ये वर्ग शिक्षिकांचे आपल्या विद्यार्थ्यांशी फार जवळचे संबंध. असाच एक छान वर्ग ज्या वर्गामध्ये एक श्रीमंत पालकांचा मुलगा ज्याचं नाव असतं राघव आणि दुसरा एक कष्ट करणाऱ्या आईचा एकुलता एक मुलगा ज्याचं नाव असतं सौमित्र. सौमित्र आणि राघव दोघंही एकाच वर्गात एकाच बाईंच्या देखरेखीखाली शिकत असतात आणि वर्ग शिक्षिका असतात पुष्पाताई. पुष्पाताई सगळ्यांना समान न्याय देत असतात. कोणी श्रीमंत घरचा म्हणून त्याला वेगळा न्याय नाही किंवा कोणी गरिबा घरचा म्हणून त्याला वेगळी वागणूक नाही. वर्गामध्ये सगळ्यांना सत्याची प्रेमाची वागणूक मिळत असते. प्रत्येकाची बाई आस्थेनी चौकशी करत असतात. एक दिवशी मी सांगितल्याप्रमाणे श्रीमंत आईवडिलांचा मुलगा राघव आयटीत शाळेत येतो आणि त्याने एक सुंदर पेन आणलेलं असतं. अर्थातच ते पेन खूप महाग असतं. वर्गातल्या सगळ्या मुलांना ते पेन फारच आवडतं आणि सौमित्रला सुद्धा ते पेन फार आवडतं बरं का. आणि सौमित्र हा असा मुलगा असतो की तो मनाने खूपच सच्चा आणि निर्मळ असतो. वर्गामध्ये कुणाचा डबा सांडला किंवा घाईघाईने डबा उघडताना डबा पडला, सांडलवण झाली, तर तो लगेचच स्वतःच्या डब्यामध्ये असलेली पोळीभाजी अर्धी त्या मित्राला किंवा मैत्रिणीला देत असे. वर्गामध्ये कुठलीही मदत करण्यासाठी सौमित्र नेहमी पुढे असायचा आणि या उलट राघव मात्र जरा मागेच असायचा. त्याचा डबाही वेगळा असायचा. तो बरेच डबे घेऊन यायचा. छोट्या सुट्टीमध्ये खायला वेगळा फळांचा डबा, मग कधीतरी मनुका, बेदाणे, बदाम, हे सगळं असलेला एक डबा त्याच्याकडे असायचा. आणि आणखीही काही खास पदार्थ जर आईनी घरी केलेला असेल, म्हणजे खीर असेल किंवा गुळाचा शिरा असेल, असा एक वेगळा डबा घेऊन तो शाळेमध्ये यायचा. पण तो जरा स्वतःला इतरांपेक्षा वेगळा समजायचा. पण इतर मुलं काही त्याला तशी वेगळी वागणूक द्यायची नाहीत, पण सगळे जरा त्याच्यापासून लांब लांबच असायचे. राघवचे वडील मात्र गावामधले श्रीमंत असले तरी आई वडील दोघंही उत्तम सुसंस्कारी होते आणि आपल्या मुलांनीही चांगले संस्कार घ्यावेत आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागावं आणि स्वकष्टाने स्वतःच्या हुशारीने पुढे जावं असं त्यांना वाटत असायचं. ते वेळोवेळी वर्ग शिक्षिकेला भेटायला येत असत आणि असं सांगत असत की सर्वांना जो नियम तुम्ही लावता तोच नियम राघवला सुद्धा तुम्ही लावला पाहिजेत. अर्थातच राघवचे वडील श्रीमंत असल्यामुळे गावामध्ये त्यांचा दबदबा होता, त्यांची वेगळी ओळख होती, कारण शाळेला ते देणगी देत असत. गावामधल्या अनेक छोट्या मोठ्या उपक्रमांना सुद्धा ते आर्थिक मदत करत असत आणि म्हणूनच राघवच्या आईवडिलांकडे सगळेच आदरानी बघत असत. आता या अशा छोट्याशा वर्गात पुष्पाताई मधल्या सुट्टीनंतर वर्गात आल्या आणि बघतात तर काय, राघव आणि सौमित्र एकमेकांशी भांडत होते. खरं म्हणजे राघव लगेच पुष्पाताईंकडे तक्रार घेऊन गेला. त्याच्या हातामध्ये त्यांनी आणलेलं सुंदर पेन होतं आणि ते त्यांनी पुष्पाताईंना दाखवलं आणि तो म्हणाला की बघा हे माझं पेन आहे ना, हे या सौमित्राने घेतलेलं आहे आणि तो असं सांगतोय की हे पेन त्यांनी विकत घेतलेलं आहे, पण बघा ना बाई हे माझंच पेन आहे, तर सौमित्राला तुम्ही सांगा की ते त्यांनी मला लगेच देऊन टाकावं. असं सांगून राघव जागेवर जाऊन बसला. सौमित्र शांतपणे उठला, तो बाईंजवळ गेला आणि म्हणाला पुष्पाताई हे पेन मी राघवचं घेतलेलं नाही, त्याच पेनवाल्याकडून काल मी स्वतः माझ्या स्वतःच्या बचतीमधून हे पेन घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी माझ्यासाठी घेतलेलं नाही. माझ्या शेजारी गौरीताई राहते, यावर्षी ना तिची 10वीची परीक्षा आहे आणि म्हणून तिला शुभेच्छा देण्यासाठी आणि या पेनने तिने पेपर लिहावा असं मला वाटतंय ना, आणि म्हणून मी अगदी तसंच पेन घेतलेलं आहे. त्यावरती राघव म्हणाला काहीतरी थापा मारू नकोस, हे माझंच पेन आहे. त्यावरती सौमित्र म्हणाला की अरे बघ ना, त्या पेनाला अजूनही प्लास्टिकचं कव्हर तसंच आहे, त्या प्लास्टिकच्या वेष्टनातूनही अजून ते पेन मी काढलेलं नाही, तेव्हा तुझ्यासारखं दिसत असलं तरी ते पेन माझं आहे,

मग तू मला ते दे, कारण मला ते गौरीताईला द्यायचंय. राघव म्हणाला, नाही, ते तू मुद्दामून प्लास्टिकच्या वेष्टनामध्ये घालून ठेवलंयस, प्लास्टिक कव्हरमध्ये घातलंयस, म्हणजे ते माझंच पेन आहे, दे बरं मला. दोघांची खडाजंगी सुरू होती. आता एकसारखं दिसणारं पेन, रसिक आपल्याला तर माहिती आहे की एका वर्गामध्ये अनेक डबे, अनेक पाण्याच्या बाटल्या अगदी सारख्याच दिसणाऱ्या, सारख्याच रंगाच्या, सारख्याच आकाराच्या असतात. अशा वेळेला बाईंनी सक्त ताकीद दिलेली असते की ज्याने त्याने आपापल्या वस्तूंवर नाव घालावं, नाहीतर सगळ्यांचा डबा आणि बाटली ओळखणं ताईनं किती कठीण जाईल. एक गोष्ट तर नक्की होती की बाईंना माहिती होतं की राघव थोडासा गर्विष्ठ आहे, पण त्याचं पेन सौमित्र कशासाठी घेईल, कारण सौमित्र हा अतिशय गुणी मुलगा होता. तो बाहेरही कष्ट करायचा, सकाळी पेपर टाकायला जायचा, दूध पोचवायचा, आणि त्याच्यातून मिळालेले पैसे प्रत्येक पई पईची बचत करून तो आपल्या आईला द्यायचा आणि आपल्या घराला हातभार लावायचा, हे पुष्पाताईंना माहिती होतं. पण आता हे पेन कोणाचं हे पुष्पाताई कसं सिद्ध करणार? मोठाच बिकट प्रसंग होता. त्यावर पुष्पाताई म्हणाल्या, आता आपण एक करूया बाळांनो, दोघही जण इकडे या. राघव, तू सुद्धा घरी जाऊन पुन्हा एकदा बघ बरं की आज समजा तू चुकून पेन आणायला विसरला असशील आणि तुझं पेन तुझ्या घरीच असेल, म्हणजे मग हे पेन सौमित्रचं झालं. आणि सौमित्र बाळा, तू सुद्धा पुन्हा एकदा खात्री करून घे की हे विकत आणलेलं तुझं पेन आहे, आपण त्याच्यावरती उद्या काय तो निर्णय घेऊ. सौमित्र खरं म्हणजे नाराज झाला, पण तो म्हणाला, ठीक आहे, आता आपल्याला बाईंनी सांगितलेलं आहे, आता बाई काय तो निर्णय देतील. शाळा सुटली, दोघही जण घरी गेले. आता सारख्याच दिसणाऱ्या पेनाचा निवाडा पुष्पाताईंनी कसा केला याबद्दल तुमच्या मनात उत्सुकता वाढली असेलच. आपण त्याबद्दल बोलणारच आहोत आणि तो असणार आहे आपल्या बोधकथेचा उत्तरार्ध. त्याआधी ऐकूया हे गाणं.

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर।
1: तर रसिका हो, त्या दिवशी मात्र शाळा सुटण्यापूर्वी मधल्या सुटीमध्ये सौमित्र अतिशय उदास होता, कारण मोठ्या कष्टांनी वाचवलेल्या पैशातून गौरीदाईला देण्यासाठी त्यांनी घेतलेलं पेन आता ते परत मिळेल की नाही याबद्दल त्याला शंका वाटत होती। पुष्पाताई नीट सारासार विचार करूनच काय तो निर्णय देतील याची खात्री त्याला होती, पण तो खूप निराश झाला होता। आज त्यांनी मधल्या सुट्टीत नीट डबाही खाल्ला नाही आणि तोंड उतरवून तो घरी गेला। दुसरा दिवस उजाडला आणि वर्गातल्या सगळ्याच मुलांना उत्सुकता होती की आता काय होणार आणि याचा निवाडा पुष्पाताई करणार तरी कशा। शाळा भरली, प्रार्थना झाली, ताई वर्गात आल्या आणि त्या काही बोलायला सुरुवात करणार इतक्यात दरवाजावरून बाहेरून आवाज आला, ताई नमस्कार, मी आत येऊ शकतो का? ताईंनी पाहिलं तर काय, राघवचे वडील दरवाजाच्या बाहेर उभे होते। ताई स्वतः उठून उभ्या राहिल्या आणि त्या म्हणाल्या, या या, आपण आत या। राघवचे वडील आले आणि त्यांच्या हातामध्ये अगदी तसंच दिसणारं आणखी एक पेन होतं। बाप रे, सगळा वर्ग मनातल्या मनात हसायला लागला आणि सगळ्यांना आश्चर्यही वाटलं की अरे बाप रे, आधीच ह्या पेनाचा घोळ संपत नाहीये, त्याच्यात हे आणखी पेन कुठून आलं। सगळेजण राघवच्या वडिलांच्या हातातल्या पेनाकडे डोळे विस्फारून बघायला लागले। पुष्पाताई सुद्धा पेनाकडे बघून त्यांनी राघवच्या वडिलांना बसण्याची विनंती केली। तेव्हा राघवचे वडील म्हणाले, ताई सर्वप्रथम तुम्ही तुमच्या खुर्चीमध्ये बसा आणि मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण आज तुम्ही परवानगी देत असाल तर तुमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांना जे माझ्या राघवचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना मला दोन शब्द सांगायचे। यावरती पुष्पाताई काय बोलणार, त्या म्हणाल्या, हो आपण जरूर सांगा, पण त्याआधी सांगा की आपल्या हातामध्ये दिसणारं हे पेन कोणतं आहे। त्यावरती राघवचे वडील हसले आणि म्हणाले, मुलांनो या पेनाचीच गोष्ट सांगायला मी आलेलो आहे। आता बघा, हं, राघवकडे हे सुंदर पेन होतं, ते सौमित्रांनी बघितलं आणि त्याला सुद्धा ते पेन घेण्याची इच्छा झाली, पण बाळांनो स्वतःसाठी नाही तर शालांत परीक्षा देणारी त्याची शेजारची गौरीताई तिच्यासाठी हे पेन घ्यावं असं या मुलाला वाटलं आणि म्हणून त्यांनी ते कोणाकडेही न मागता स्वतः केलेल्या बचतीच्या पैशातून विकत घेतलं। बाळांनो बघा, तुमच्या वर्गात असलेला हा सौमित्र किती चांगला मुलगा आहे आणि किती स्वच्छ आणि निर्मळ मन आहे त्याचं। तुम्हाला अशा मित्राचं कौतुक वाटलं पाहिजे। आणि तुमचा मित्र राघव, तो सुद्धा तुमचा मित्र आहे, तुमच्या वर्गात आहे, पण तो

पाठवतात, तुम्हाला तुम्ही तोंडातून नाव काढाल त्या वस्तू आणून देतात, मग पेन असो, कंपास असो, महागडं दप्तर असो, पाण्याची बाटली असो किंवा काहीही. पण बाळांनो, आपल्या वस्तूंची काळजी आपण स्वतः घ्यायला नको का? आता राघवला यातून हा धडा मिळाला की कुठल्याही गोष्टीबद्दल आपण बोलण्यापूर्वी त्याची खातरजमा करून घेतली पाहिजे. त्याने जर नीट आठवलं असतं आणि घरी येऊन बघून जर पुष्पाताईनं सांगितलं असतं तर त्याला कळलं असतं की आज आपण पेन शाळेमध्ये आणलेलंच नाही, त्यामुळे जे पेन आहे ते सौमित्रचं आहे. आणि सौमित्र विचारा पुन्हा पुन्हा सांगत होता की ते प्लास्टिकच्या कव्हरमध्ये आहे, ते त्याला गौरीताईला द्यायचं आहे ना, म्हणून त्याने ते प्लास्टिकच्या कव्हरमधून बाहेरसुद्धा काढलं नव्हतं. तेव्हा हे प्लास्टिकचं कव्हर असलेलं पेन जे पुष्पाताई तुम्ही तुमच्याकडे ठेवून घेतलेलं आहेत ना, ते सौमित्राला द्या आणि ते त्याला गौरीताईला देऊ द्या. पुष्पाताई म्हणाल्या, हुश, सुटला बाई एकदाचा गुंता. अहो, मलासुद्धा वाटलं होतं की आता कसं ठरवायचं आपण. बरं झालं, तुम्ही अगदी देवासारखे आलात. पण राघवचे बाबा, आता मला आणखीही एका गोष्टीचा खुलासा करा. आता तुमच्या हातामध्ये तसंच दिसणारं तिसरं पेन आहे, ते कुठून आलं आणि ते कोणाचं आहे? त्यावर राघवचे बाबा म्हणाले, सौमित्र बेटा इकडे ये बाळा. सौमित्र घाबरत घाबरतच तिथे गेला. त्यांनी ते पेन सौमित्रच्या हातात ठेवलं आणि सौमित्रला म्हणाले, तुझ्या सच्चेपणाचं, तुझ्या खरेपणाचं आणि तुझ्या मेहनतीचं कौतुक करण्यासाठी हे पेन मी तुला बक्षीस दिलेलं आहे. असाच सत्याने वागत रहा, कष्ट करत रहा आणि आयुष्यामध्ये खूप खूप यशस्वी हो. तर रसिक हो, आजच्या दिवशी सत्याचा विजय ही गोष्ट आपण का ऐकली हे एव्हानापर्यंत आपल्या ध्यानात आलंच असेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचा आज जन्मदिवस आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत रंजक सफर या आपल्या कार्यक्रमात.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

प्रतिक्रिया दूरध्वनीच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवल्या. सुहास पांडे, संतोष शिंदे, दीपा पालकर, दीक्षा उर्फ चिऊ, शुभांगी कारेकर, प्रकाश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी या आमच्या श्रोत्यांनी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता आपण वळणार आहोत आजच्या आपल्या आठवणीतल्या कवितेकडे. आजची आठवणीतली कविता आहे कवी वसंत बापट यांची, देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना.

रसिका हो, मनस्पर्शी हा कार्यक्रम आवडतोय अशा प्रतिक्रिया मितेश आणि मेघा बोरले, त्याचप्रमाणे प्रमोद कारखानीस यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. रसिका हो, आपण बघतो की आपल्या आजूबाजूचा जो हिरवा निसर्ग आहे, हा हिरवा निसर्ग आपल्याला प्रेरणा देत असतो आणि निसर्गाकडून खरं तर आपण अनेक गोष्टी शिकत असतो. निसर्ग म्हणजे काय तर झाडं, पानं, फळं, फुलं, पक्षी आणि त्या निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे वेगवेगळे प्राणीसुद्धा. या निसर्गाकडून खरं म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकता येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यच बघा ना, हा सूर्य प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळ्या रंगछटांमध्ये दिसतो, पण तो मात्र आपल्यावर कधीही रागावत नाही, तो कधीही आळस करत नाही आणि नित्यनेमाने उगवायचं काही सोडत नाही. तर या निसर्गाविषयी आणि एका निसर्ग मित्राविषयी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी ऐकूया हे गाणं.

तर रसिक हो, मनस्पर्शी हा कार्यक्रम आवडल्याची प्रतिक्रिया पंढरीनाथ काबाडी यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली, त्यांचे मनापासून आभार. आपण आत्ता बोलणार आहोत निसर्गमित्र हेनरी डेव्हिड थोरो यांच्याविषयी. निसर्गावर मनापासून प्रेम करणारे 19व्या शतकातले निसर्गाचे सच्चे दोस्त अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या विचारांचा अनेकांवर प्रभाव होता आणि विशेष म्हणजे महात्मा गांधी सुद्धा यांच्या विचारांमुळे प्रभावित झाले होते. त्यांचा एक निबंध वाचून त्या निबंधापासून प्रेरणा घेऊन गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती. बालपणापासून थोरो हे एकांतप्रिय आणि अबोल होते. ते निसर्गाकडे आकृष्ट झाले. भगवद्गीतेचाही त्यांचा अभ्यास होता. 1845 मार्च महिन्यामध्ये थोरो जंगलामध्ये वॉल्डन तळ्याच्या काठाला वास्तव्याला गेले आणि तिथल्या जंगल वास्तव्यामध्ये त्यांनी आत्मचिंतन केलं. स्वावलंबन काटकसर आणि साधेपणा यासाठी ते ओळखले जायचे. निसर्गातल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी घडामोडी त्यांना कळल्या. जीवन म्हणजे एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवाकडे जाणं असं त्यांचं म्हणणं पडलं. त्यांचं निसर्गचिंतन हे वाचनीय आहे.

मनस्पर्शी कार्यक्रम आवडल्याच्या प्रतिक्रिया अमोल यादव आणि दीपाली विचारे या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या. तर रसिकहो, आत्ताच आपण निसर्गाबद्दल, निसर्ग मित्र हेन्री डेव्हिड थोरो यांच्याबद्दल बोलत होतो. निसर्गामध्ये अनेक गोष्टी असतात आणि त्यापैकी एक सुंदर गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फुलं. आता फुलं म्हटलं ना की आपल्याला आठवतात ती काही फुलं जी छान सुवास आपल्याला देतात. मग त्याच्यामध्ये मोगरा, चाफा, सुवासिक फुलं आपण त्यांना म्हणतो. काही फुलं जी दिसायला अतिशय सुंदर असतात आणि आपल्या रंगानी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. वेगवेगळ्या प्रकारची फुलं निसर्गाने आपल्याला दिलेली आहेत. आता या फुलांविषयी आपण बोलणारच आहोत आणि आज आपण बोलणार आहोत ते हादग्याची जी फुलं असतात त्या हादग्याच्या फुलांविषयी. पण त्याआधी ऐकूया हे छान गाणं.

तर रसिका हो, ही हादग्याची फुलं पांढरी, पिवळट पांढरी किंवा लालसर रंगाची हादग्याची फुलं बऱ्याच जणांनी पाहिलेली असतील. हादग्याच्या पानाची आणि फुलांची भाजी करतात. हादग्याची फुलं पांढऱ्या रंगाची असतात. ही वनस्पती प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येते. हे झाड मध्यम उंचीचं असतं. कोकणामध्ये हे फार उपयोगी मानलं जातं. पावसाळ्यामध्ये हादग्याच्या फुलांना बहर येतो. या फुलांची भाजी करतात आणि काही ठिकाणी तर पिठामध्येही फुलं घालून त्याच्या भाकरीसुद्धा करतात. कोवळ्या शेंगांची भाजी सुद्धा केली जाते. हादग्याची जी छोटी छोटी झाडं असतात ना, त्यांची लागवड मंदिर परिसरामध्ये शेताच्या बांधावर केली जाते. हादग्याचा जो वृक्ष किंवा हादग्याचं झाड 30 फुटांपर्यंत सरळ सोट वाढतं आणि पटकन हे झाड वाढतं, पण त्याचं आयुष्यमान मात्र कमी असतं. कारण याचं खोड आणि फांद्या नाजूक ठिसूळ असतात. फांद्या खोडाच्या वरच्या भागामध्ये पसरणाऱ्या आणि खाली झुकलेल्या असतात. हादग्याला अगस्ता असंही म्हटलं जातं. ही फुलं चवीला थोडी कडवट तुरट असतात. ही फुलं गुणांनी थंड आहेत. तर अशी ही बहुगुणी हादग्याची फुलं.

न्यूज ऑन एअर ऐप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. 11 वाजलेले आहेत. युवा तरंग कार्यक्रमाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. तर मंडळी, सध्या तरुणाईचं काय काय चाललंय, नवीन काय काय त्यांचे प्लॅन्स आहेत आणि या गणेशोत्सवामध्ये त्यांनी काय काय गोष्टी केल्या, या सगळ्याबद्दल बोलूया. पण त्याआधी आस्वाद घेऊया या दोन गाण्यांचा.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

रत्नागिरीतून अविनाश दिवेकरणी वसुमती ठोसर यांनी कार्यक्रम आवडतोय आणि आम्ही ऐकताना खूप एन्जॉय करतोय अशी प्रतिक्रिया दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत

पोहोचवली, दोघांचेही मनपूर्वक आभार. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्याला माहितीच आहे की तरुण आईचा काही रंग वेगळाच असतो. म्हणजे आयुष्य आनंदाने जगायचं आणि येणारा प्रत्येक क्षण काहीतरी वेगळा हटके साजरा करायचा हे मुळी त्यांचं ठरलेलंच असतं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नुकताच आपण सगळ्यांनीच अतिशय आनंदाने गणेशोत्सव साजरा केला. या गणेशोत्सवाच्या काळामध्ये या युवा मित्रमैत्रिणींनी काय केलं, त्यांनी केलं पंडाल हॉपिंग. आता पंडाल हॉपिंग म्हणजे नेमकं त्यांनी काय काय केलं या सगळ्याबद्दल बोलूया, पण त्याआधी ऐकूया हे गाणं.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: न्यूज ऑन एअर ॲप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय आणि युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे. आणि थोड्याच वेळापूर्वी मी आपल्याला म्हणाले होते की युवा मित्र मैत्रिणींनी केलेलं होतं गणेशोत्सवामध्ये पंडाल हॉपिंग. आता तुम्ही म्हणाल हे म्हणजे काय, तर अहो म्हणजे काय तर सगळे मित्रमैत्रिणी मिळून गणपती दर्शनाला जाऊया. आपल्याकडे मुंबई पुण्यामध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांचे वेगवेगळे गणपतीचे मांडव असतात. तिथे जाऊन किती वर्ष या गणेशोत्सव मंडळातर्फे हा गणपती उत्सव साजरा केला जातो, या वर्षीची त्यांची थीम काय आहे, नंतर काही वेगळं वैशिष्ट्य आहे का, याबद्दल जाणून घ्यायचं आणि एका पाठोपाठ एक अशा गणपती मंडळांना भेट देणं आणि तिथल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेणं, हेच तर आहे पंडाल हॉपिंग आजच्या तरुणाईचं.

0: न्यूज ऑन एअर ऐप आणि 100.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय मित्रमैत्रिणींनो आणि युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये 18 महापुराण आहेत आणि वेद व्यास महर्षींनी या पुराणांची रचना केली आहे असं मानलं जातं. पुराण म्हणजे प्राचीन कथा किंवा आख्यान. तर या पुराणातल्या अशा कितीतरी गोष्टी असतात मित्रमैत्रिणींनो, ज्यांचा आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये अगदी सहज वापर करत असतो, पण त्यांच्याबद्दल आपल्याला माहितीही नसते. त्यांना वैज्ञानिक आधारसुद्धा असतो. या सगळ्याची माहिती युवक मित्रमैत्रिणींना व्हावी यासाठी माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयामध्ये सुरू आहे पुराण महोत्सव. तर हा पुराण महोत्सव म्हणजे नेमका काय आहे याबद्दल आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत संस्कृत विभाग प्रमुख, रुईया महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर वैशाली दापके. नमस्कार वैशालीताई.
1: नमस्कार अर्चना.
0: तुमचं या युवा तरंग कार्यक्रमामध्ये मी खूप खूप मनापासून स्वागत करते.
1: मलाही खूप आवडेल युवा तरंग मध्ये सहभागी व्हायला आणि आमच्या आता चालू असलेल्या पुराण महोत्सवाविषयी बोलायला.
0: खर तर म्हणजे आधी वैशालीताई तुमचं मी मनापासून अभिनंदन करते. म्हणजे मी इथे हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हे आवर्जून सांगू शकते की आता खरोखर रुईया महाविद्यालयामध्ये हा पुराण महोत्सव सुरू झालाय नुकताच आणि त्याचं प्रास्ताविक करून डॉक्टर वैशाली मॅडम इथे आपल्याशी बोलण्यासाठी आलेल्या आहेत. तर खरं तर त्याच्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार. तर मुळात ना म्हणजे कसं वाटतं बघा की जेव्हा आपण पुराण किंवा वेदशास्त्र असे शब्द ज्या वेळेला आपण ऐकतो ना त्यावेळेला म्हणजे बऱ्याचदा असं वाटू शकतं की अरे हा युवकांचा कार्यक्रम आहे आणि मग वेद पुराण या सगळ्याचं आणि युवकांचं म्हणजे काय कनेक्शन आहे. तर नेमकं पुराण महोत्सव ही संकल्पना काय आहे याबद्दल जरा आम्हाला सांगाल का.
1: हो सांगते अर्चना. मला खूप बरं वाटलं की मला ह्या विषयावर आता इथे बोलायला मिळतंय. आमच्या महाविद्यालयात आमच्या विभागातर्फे आणि महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान नावाच्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा पुराण महोत्सव आयोजित केलेला आहे.
0: बरं.
1: आमच्या कॉलेजमध्ये संस्कृत विभाग दरवर्षी संस्कृत साहित्यावर आधारित वेगवेगळ्या विषयांवर महोत्सव करत असतो आम्ही आणि त्यातलाच ह्या वर्षीचा विषय आम्ही पुराण हाचा निवडलाय. आपण पुराण हा शब्द ऐकलेला आहे आणि खरं सांगायचं ना तर मराठी लोकांना पुराणातली वांगी असा एक वाक्प्रचार माहिती आहे, परंतु खरं तर वांगी नसून तो वानगी असा शब्द आहे. पुराणातील वानगी खूप वेळा खूप पाल्हाळी किंवा फारसं लक्ष न देणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत हा शब्द वापरला जातो, पण मला असं वाटतं की खरं तर पुराण साहित्य इतकं अवाढव्य आहे आणि ते ज्ञानकोशात्मक आहे आणि त्यात अनेक विषय शिकण्यासारखे आहेत आणि हाच विचार आम्ही मनात ठेवून हा पुराण महोत्सव आयोजित करावा असं ठरवलं. याचं पहिलं सत्र आमचं आभासी माध्यमातून झालं, ज्याच्यात पुराणांची ओळख आम्ही श्रोत्यांना करून दिली. म्हणजे पुराण म्हणजे काय, पुराण किती आहेत, पुराणांचे विषय काय, स्वरूप काय, त्याची शैली कशी असते, असे अनेक विषय त्यामध्ये हाताळले गेले आणि त्याच्याच आधारावर आता आमचं दुसरं सत्र म्हणजे कार्यशाळा आहे. हा थोडा एक अभिनव उपक्रम आहे की पुराणांवर कार्यशाळा कशी बरं असू शकेल.
0: बरोबर.
1: तर त्या दृष्टीने
0: वैशाली त्याबद्दलही आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत. जाणून घ्यायचं आहे आम्हाला की नेमकी ही पुराणाविषयीची कार्यशाळा म्हणजे काय असणार आहे, पण त्याविषयी जाणून घेण्याआधी आपण एक छान गाणं ऐकूया आणि मग पुन्हा आपल्या गप्पांकडे वळूया. आणि मित्रमैत्रिणींनो, तुम्ही मात्र कुठेही जाणार नाही आहात आणि ऐकत राहणार आहात 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.

0: तर मित्रमैत्रिणींनो, युवा तरंग कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि पुराण महोत्सवाविषयी आता आपल्याशी बोलतायत संस्कृत विभागाच्या प्रमुख रुईया महाविद्यालयाच्या डॉक्टर वैशाली दापके. आणि त्यांचं आपण युवा तरंग कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि मी आहे आपल्यासोबत आरजे अर्चना दिनेश. तर वैशालीताई, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद अर्चना.
0: तर मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं की म्हणजे हा महोत्सव काय आहे, त्याची संकल्पना काय आहे आणि ही कार्यशाळा जी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी घेणार आहात, पण खरं तर या सगळ्या युवा मित्रमैत्रिणींच्या वतीने मला तुम्हाला असं विचारायचंय की बऱ्याचदा ह्या सगळ्यांना असं वाटतं की म्हणजे ह्या पुराणांचा अभ्यास करून किंवा या पुराणातल्या गोष्टी जाणून घेऊन त्यातून काय साध्य होणार आहे किंवा युवांनी त्याच्याशी रिलेट कसं करायचं याबद्दल सुद्धा जरा सांगा.
1: मी सांगू का की यासाठीच खरं तर याच उद्देशाने की पुराण आजही कालबाह्य झालेली नाही तर नित्य जीवनात आपल्या पुराण आहे हेच कुठेतरी मुलांपर्यंत पोहोचवायचंय आणि म्हणून आम्ही ही कार्यशाळा आयोजित केली. आता बघा ना, आपल्या रोजच्या जीवनात खरं तर पुराणाचा अंतर्भाव आहे बरं का. म्हणजे आपण गणपतीचं जे संकट नाशन स्तोत्र म्हणतो किंवा आता नवरात्र येणार आहे तर तेव्हा सप्तशतीचे पाठ होतात खूप ठिकाणी, हे सगळे पुराणात आहेत बरं का. हे सगळे जे पाठ स्तोत्र कितीतरी जे आपण नेहमी म्हणतो किंवा कितीतरी व्रत चातुर्मासात केली जातात, आपण तीर्थक्षेत्रांना जातो त्या तीर्थांची महती सांगणारी महात्म्य, हे सगळे पुराणांचे भाग आहेत. त्यामुळे मी ते म्हणते ना की आपले नित्य जीवनात पुराण आहेत पण आपल्याला ते माहीत नाहीये. म्हणजे कस्तुरी मृगासारखं की कस्तुरी त्याच्याकडे जे पण त्याला माहीत नाहीये तसं आपण नित्य जीवनात पुराण जगतोय पण आपल्याला ते माहीत नाहीये. आता ह्या मी संकल्पना सांगितल्या ना त्या थोड्याशा धार्मिक आहेत परंतु पुराणामध्ये वैज्ञानिक संकल्पना पण आहेत बरं का. आणि म्हणूनच आम्ही असेच विषय निवडलेले आहेत. पुराणातील टाइम, पुराणातील स्पेस या दोन मितींमध्ये आपण राहत असतो. आपण आजही सेकंद, तास, मिनिट अशा रीतीने काळाची गणना करतो परंतु पुराणांमध्ये सुद्धा अगदी निमिष पल म्हणजे सेकंदापासून ते अनेक हजारो वर्षांची युग इथपर्यंतची कालाची परिमाणं दिलेली आहेत. तर ती समजून घेणं आणि मग आजची जी काळाची संकल्पना आहे त्याच्याशी त्याची तुलना करता येते का किंवा त्या दोन्हीमध्ये काय फरक आहे. ही जी पुराणातली काल संकल्पना आहे ह्याचा काही चार्ट, ह्याचा काही चित्रमय स्वरूप आपल्याला करता येईल का. तर हे सगळं हे विचारांसाठी मुलांना उद्युक्त करावं असा आमचा विचार होता. दुसरा विषय आहे स्पेस. तर पुराणांमध्ये सप्तद्वीपा वसुंधरा असं म्हटलेलं आहे. वसुंधरा म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीवर सात द्वीप म्हणजे बेट आहेत असं म्हटलेलं आहे. मग ही पुराणांची काय संकल्पना आहे हे समजून घेणं किंवा पुराणातील मायथॉलॉजी. तर पुराणांमध्ये भरपूर कथा आहेत, देवासुर संग्रामांच्या कथा आहेत, ऋषींच्या कथा आहेत, साध्या माणसांच्या, पशु पक्ष्यांच्या, सामान्य लोकांच्या कथा आहेत. या कथांचं पुराण म्हणजे भांडारच आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. ह्या कथांचा प्रवासही आपल्याला झालेला दिसतो. या कथा पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात पण त्यात नवे नवे डिटेल्स येतात आणि आपल्याला माहितच असेल आज अमित त्रिपाठी, देवदत्त पटनायक यांचे कितीतरी पुस्तकं ही पुराणांवर आधारित आलेली आहे. शिवपुराणावर आधारित शिव सिरीज आहे त्यांच्या पुस्तकांची आणि ती लोकांना आवडतीये पण ह्याचं मूळ ह्या पुराणांमध्ये हे माहीत नाहीये. तर याही दृष्टीने ही जाणीव करून देणं आणि हीच तर पुराणांची प्रस्तुतता आहे. पुराण म्हणजे पुरातन असा अर्थ आपण म्हणतो पण पुराण शब्दाचा दुसरा अर्थ पुरा नवम भवती. पुराण प्राचीन असली तरी त्यात नवता पण आहे, नाविन्य पण आहे आणि ते चिरस्थायी आहे. हे नाविन्य कधी संपणार नाहीये असा हा अर्थ सांगतो आणि हे आम्हाला मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि म्हणून ही कार्यशाळा एक वेगळ्या प्रकारची आम्ही आयोजित केलेली आहे ज्याच्यावर नंतर मुलांना वेगवेगळी मॉडेल्स, चार्ट, चित्र हे सगळं तयार करायला आम्ही उद्युक्त करणार आहोत, त्यांना प्रेरणा देणार आहोत असं ठरवलेलं आहे. असा हा आगळा वेगळा आमचा उपक्रम आम्ही पुराणांच्या संदर्भातला केलेला आहे.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे वैशालीताई, तुम्ही इतकं छान सांगितलं ना, म्हणजे आपले जे युवा मित्रमैत्रिणी हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना नक्कीच त्यांची उत्सुकता आणखी वाढली असेल. म्हणजे आपण अगदी या सगळ्याचं अगदी एका ओळीत जर वर्णन करायचं असं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की जुन्याचा ध्यास आणि नव्याची आस
1: अगदी
0: या पिढीला सांगण्यासाठी आपला पुराण महोत्सव सुरू आहे, तर त्याच्याबद्दल आपण आणखी बोलूया. फक्त मध्ये एक गाणं ऐकूया आणि मग पुढे जाऊया.

0: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण आता संवाद साधतोय रुईया महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर वैशाली दापके यांच्याशी. तर वैशालीताई, युवा तरंग कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि आता मात्र ना सगळ्यांची उत्सुकता, कार्यक्रम ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे की या महोत्सवाला रिस्पॉन्स कसा आहे आणि तिथलं आता वातावरण कसं आहे याबद्दल जरा सांगा.
1: मला सांगायला खूप आनंद होतोय की हा विषय आगळा वेगळा आहे आणि मुख्य म्हणजे आज सुट्टीचा दिवस आहे, सुट्ट्या जोडून आलेल्या आहेत, तरी सुद्धा आमच्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद आहे. आमची आमच्या कॉलेजमधला संस्कृत विभागातली सगळी मुलं तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त संशोधनाच्या क्षेत्रातली की जरा खरं तर विज्ञान क्षेत्रातल्या व्यक्ती आहेत, परंतु ते पुराणांवर पण काही अभ्यास करू इच्छित आहेत अशा व्यक्ती आहेत, भारतीय विद्या म्हणजे इंडॉलॉजीचे अभ्यास करणारी मंडळी आहेत, काही गृहिणी सुद्धा आहेत, काही संस्कृतचा अभ्यास करू इच्छिणारी मंडळी आहेत. आणि मला सांगायला अगदी आवडेल की एक 10 वर्षाचा मुलगा पण आलाय, कारण त्याला पुराणातल्या कथा वगैरे ऐकायला खूप आवडतं, तर इथे काही आपल्याला आगळं वेगळं मिळेल म्हणून आमच्याकडे आता 10 वर्षाच्या श्रोत्यापासून ते साधारण 85 श्रोत्यापर्यंत विविध वयोगटातली मंडळी इथे आलेली आहेत आणि अतिशय तन्मयतेने ते व्याख्यान ऐकत आहेत असं आत्ताच मी पाहते. आणि ही खरोखर खूप आश्वासक स्थिती आहे, कारण आजच्या काळामध्ये आभासी माध्यमच सगळ्यांना बरं वाटतं, प्रत्यक्ष यायला जमतं असं नाही, पण तरी सुद्धा आम्ही आता ठरवलं होतं की नाही, आपण प्रत्यक्ष ही कार्यशाळा केली पाहिजे, कारण प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव एक वेगळा असतो. पण ह्याला प्रतिसाद कसा मिळेल असं वाटलं होतं, परंतु आम्हाला वाटणारी भीती अगदी खोटी ठरलेली आहे आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या कार्यशाळेला मिळालेला आहे.

0: आणि मी म्हटलं तसं इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातले श्रोते, फिलॉसॉफी तत्वज्ञान विषयातले काही श्रोते आलेले आहेत, आमचे माजी विद्यार्थी आलेले आहेत, असा खूप सुंदर प्रतिसाद आमच्या कार्यक्रमाला मिळतोय.
1: वा, त्याच्यासाठी तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि दुसरं म्हणजे वैशालीताई, असं बघा की तुम्ही जे म्हणालात की सुट्टी असून सुद्धा, म्हणजे जोडून सुट्टी आलेली असून सुद्धा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद आहे, म्हणजे खरोखरच हा आगळा वेगळा असा तुमचा उपक्रम आहे. फक्त एकच मला विचारायचं की हा सर्वांसाठी खुला आहे का, म्हणजे याविषयी हा उत्सुकता वाटून जर आपले कोणी जैन जी जर येऊ इच्छित असतील, त्यांना भेट द्यायची असेल, तर ते येऊ शकतात का?
0: अगदी नक्की येऊ शकतात. आम्ही त्यांचं खूप मनापासून स्वागत करतोय की त्यांनी अवश्य ह्या कार्यक्रमाला यावं. काहीतरी पुराणातन प्रेरणा घेऊन नवं करण्याची उर्मी त्यांच्यात नक्कीच जागृत होईल हे सगळं ऐकून याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून उद्याही आमचा कार्यक्रम आहे, उद्या मायथॉलॉजी या विषयावर दोन व्याख्यानं म्हणजे कार्यशाळा स्वरूपात होणार आहेत. तर जरूर ज्यांना इच्छा आहे त्यांनी रुया महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमासाठी नक्की यावं असं मी सांगेन, विनंती करेन सगळ्यांना की याच तुम्ही.
1: आणि अजून एक गोष्ट म्हणजे सांगावीशी वाटते मुद्दामून, की मागच्या वेळेला मला वाटतं किल्ल्यांचं जे प्रदर्शन तुम्ही भरवलं होतं या महाविद्यालयाने काही दिवसांपूर्वी ते भरवलेलं होतं, आणि त्याचा सुद्धा जो आपण म्हणूया की त्याचा फायदा बाहेरगावच्या सुद्धा अनेक विद्यार्थिनींनी घेतलेला होता, म्हणजे काही विद्यार्थिनींचा ग्रुप रत्नागिरीहून आलेला होता आणि त्यांनी युवा तरंग कार्यक्रम ऐकलेला असल्यामुळे त्यांनी ते तुमचं प्रदर्शन त्याला त्या उपस्थित होत्या आणि त्यांना खूप ते आवडल्याची प्रतिक्रिया त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली होती दूरध्वनीच्या माध्यमातून. तर खरोखर
0: आमच्याकडे रत्नागिरी आणि पुण्याहून श्रोते आलेले आहेत.
1: बरं,
0: तो ते आमचं प्रदर्शन आम्ही इतिहास आणि संस्कृत विभागांनी मिळून केलेलं होतं. हा संस्कृत विभागाचा कार्यक्रम आहे, पण आजही बाहेरगावहून श्रोते आलेत सकाळी. तर इतके आनंद झाला आम्हाला या गोष्टीचा.
1: नक्कीच नक्कीच,
0: सगळ्यांचं स्वागत आहे इकडे.
1: हो, तर आज हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या आपल्या युवा मित्र मैत्रिणींना आपण सांगूया की त्यांनाही शक्य असेल तर त्यांनी उद्या जरूर रुईया महाविद्यालयाच्या पुराण महोत्सवाला भेट द्यावी. आता वैशालीताई, खरं म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय, तर मला वाटतं मध्ये एक गाणं ऐकूया आणि मग शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊया.
0: नक्की.

0: मित्रमैत्रिणींनो, युवा तरंग हा कार्यक्रम आपण ऐकताय आणि रुईया महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर वैशाली दापके आपल्याशी संवाद साधतायत. तर वैशालीताई, आता मी तुम्हाला असं विचारेन जाता जाता की तुमचे नेहमी असे वेगवेगळे संकल्प आणि नाविन्यपूर्ण उपक्रम असतात, तर आता पुढचा तुमचा प्लॅन काय आहे आणि तुमचे आगामी संकल्प काय आहेत?
1: आम्ही आतापर्यंत साधारण 11 असे महोत्सव वेगवेगळे आयोजित केलेले आहेत विविध विषयांवर की जे संस्कृत साहित्यावर आधारित असतात. याच्या पुढेही हे महोत्सव करण्याचा असा विचार आहे, परंतु पूर्वी प्रामुख्याने व्याख्यानमाला स्वरूपात असायचे, परंतु आता मात्र मी आता जसं आम्ही कार्यशाळा आयोजित केली आहे, तर तशा कार्यशाळा स्वरूपात किंवा या विषयांवरच्या छोटे छोटे कोर्सेस या स्वरूपात, किंवा आता पुराण विषय आहे तर एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन खरोखर समजून घेणं त्या तीर्थाचं महात्म्य, तर या दृष्टीने आता असा विचार आहे की एक छोटीशी 3 दिवसाची ट्रीप पण काढायची. कारण आपल्याला असं दिसतं की आपल्याकडची जी महत्वाची तीर्थक्षेत्र आहेत, तिथली मंदिरं, त्या मंदिरांचं स्थापत्य, विविध दिशांना जसलेली त्या देव मंदिरांची स्थानं, ज्या नद्यांच्या काठी आहेत त्या नद्यांची कथा, त्या नद्यांचा इतिहास, त्याच्याविषयीच्या पौराणिक कथा, हे सगळं आपल्याला माहीत नसतं, पण हे सगळं पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तिथे जाऊन हे ऐकणं, त्या तीर्थक्षेत्री आणि ते सगळं आखो देखील पाहणं, प्रत्यक्ष दर्शी त्याचं होणं, हा एक वेगळा अनुभव असणार आहे. आणि म्हणून आम्ही आगामी एक छोटी सहल काढायचा विचार करतोय एखाद्या अशा ठिकाणी की ज्याचे निर्देश पुराणात आहेत, जिथल्या देवतांच्या स्थानांचे निर्देश आहेत, तिथल्या नद्यांचे महात्म्य आहेत, तर अशा एखादी सहल काढायचा आमचा विचार आहे. आणि आणखीन एक आमचं शेवटचं सत्र आम्ही करण्याची आमची इच्छा आहे की ही पुराणं आपल्यापर्यंत पोहोचली की कीर्तन परंपरेतनं पोहोचलेली आहे. तर कीर्तनातले पुराण विषय काही, म्हणजे पुराणातले काही विषय कीर्तनांद्वारे मांडणं, असाही एक छोटासा प्रयत्न आम्ही त्या शेवटच्या कार्यक्रमात करणार आहोत, जिथे व्याख्यानं पण असतील परंतु अशाही काही गोष्टी असतील, किंवा सप्तशतीमधली काही जी देवीच्या कथा आहेत की तिने महिषासुराला कसं त्याचा वध केला, तर त्याविषयीचं एखादं आख्यान ठेवणं, असा काहीतरी आमचा मनोदय आहे आणि त्या दृष्टीने आमचा विचार चालू आहे आणि तो नक्कीच सफल होईल असं मला वाटतं.
0: नक्कीच नक्कीच, तुमचे हे इतके सुंदर जे संकल्प आहेत, आगामी उपक्रम आहेत, तर त्यांची पूर्तता होऊ दे अशी शुभेच्छा व्यक्त करते. आणि खरं तर आज तुम्ही फारच व्यस्त तुमची दैनंदिनी आहे, पण त्याच्यातून वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या युवा तरंग कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि इतक्या थोड्या वेळामध्ये इतकी छान माहिती या पुराण महोत्सवाविषयी आम्हाला दिलीत, त्याच्यासाठी वैशालीताई आकाशवाणीच्या सगळ्या टीमतर्फे तुमचे अगदी मनापासून आभार मानते. नमस्कार.
1: आणि मलाही खूप आनंद झाला तुमच्या सगळ्यांबरोबर जोडून. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: धन्यवाद.

श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या

0: एकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

आहार प्रसादाची केली वेळ कर भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुझ माता बाप्पा मोरया रे।

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर
1: न्यूज ऑन एअर ऐप आणि 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. दुपारचे 12:01 आणि 7 सेकंद झालेली आहेत. रंजक सफर कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिकहो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचा आज जन्मदिवस आहे, त्यामुळे आजच्या रंजक सफर कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत. आणि तुम्ही मात्र एकच गोष्ट करायची आहे, हा कार्यक्रम जर लक्षपूर्वक तुम्ही ऐकलात तर 12:30 जी प्रश्नोत्तर आम्ही घेणार आहोत त्या प्रश्नोत्तरांची उत्तरं तुम्हाला सहज येतील आणि प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभागी होता येईल. तर अर्थातच सुरुवातीला आपण बोलणार आहोत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी. त्यांचं संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा

जन्म पोरबंदर गुजरात इथला. त्यांनी इंग्लंडमध्ये वकिलीचं न्यायशास्त्राचं शिक्षण घेतलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी भारतीयांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि सत्याग्रहाचा पहिला प्रयोग केला.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आपण बोलत आहोत. सत्य आणि अहिंसा ही त्यांच्या विचारांची मुख्य सूत्र होती. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांच्या योगदानाविषयी खरं तर आपण किती बोलणार. असहकार चळवळ 1920 सविनय कायदे भंग, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, या सगळ्यामध्ये गांधीजींचा सक्रिय असा सहभाग होता हे आपल्याला वेगळं सांगायला नको. गुजरातमधल्या एका कुटुंबामध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या गांधीजींनी लंडन इथे जाऊन वकिलीचं शिक्षण घेतलं. 22व्या वर्षी त्यांना व्यवसायासाठी बोलावण्यात आलं. भारतात 2 अनिश्चित वर्ष राहिल्यानंतर ते 1893 दक्षिण आफ्रिकेमध्ये एका भारतीय व्यापाऱ्याच्या दाव्यासाठी गेले. तिथे 21 वर्ष दक्षिण आफ्रिकेमध्ये कुटुंबासोबत राहिले आणि असहकार आणि अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग पहिल्यांदा गांधीजींनी तिथे केला. वयाच्या 45व्या वर्षी ते भारतामध्ये परतले आणि लवकरच अन्यायकारक जमीन कर आणि भेदभावाच्या विरोधामध्ये शेतकरी, कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करावं असं त्यांनी ठरवलं.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आपण बोलतो आहोत. गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्य याकरता देशभरामध्ये चळवळ सुरू केली. गांधींनी भारतातल्या ग्रामीण लोकांची सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि त्याची ओळख म्हणून स्वतः कातलेल्या सुताचं धोतर आणि शाल अशी साधी राहणी स्वीकारली.

या तत्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसंच आयुष्य व्यतीत करावं असं त्यांनी लोकांना सुचवलं. खेड्यांना खऱ्या भारताचं मूळ म्हणून पाहिलं आणि खेड्यांच्या स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. 2 ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधीजींचा जन्मदिवस भारतामध्ये गांधी जयंती म्हणून आणि जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो.

0: डॉक्टर विंदा भुसकुटे,
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे. लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी आता आपण बोलणार आहोत. त्यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांचं मूळ नाव लाल बहादूर श्रीवास्तव. काशी विद्यापीठातून शास्त्री ही पदवी मिळाल्यानंतर त्यांनी आपलं आडनाव शास्त्री असं लावायला सुरुवात केली. त्यांचा जन्म अर्थातच 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातल्या मुगलसराय म्हणजे सध्याचं दीनदयाळ उपाध्याय नगर इथे झाला. त्यांच्या आईचं नाव राम दुलारी आणि वडिलांचं नाव मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव, जे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी आपण बोलतोय. गांधीजींच्या विचारांचा शास्त्रींवर फार मोठा प्रभाव होता. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. देशाचे रेल्वे मंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान या पदांवर त्यांनी देशासाठी उत्कृष्ट कार्य केलं. रेल्वे मंत्री असताना एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला होता. हा राजीनामा त्यांच्या उच्च नैतिक मूल्यांचं प्रतीक समजला जातो. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी देशाला दिशा दिली. कठीण प्रसंगात देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्यावर त्यांनी जय जवान जय किसान हा प्रसिद्ध नारा दिला, ज्यामधून सैनिक आणि शेतकरी यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. रसिकहो, खरं म्हणजे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी बोलण्यासारखं बरंच आहे. पण आता 12:30 झालेले आहेत आणि आता वेळ झालेली आहे प्रश्नोत्तरांची. तेव्हा लगेचच आपण आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न नीट ऐका. महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला? ते स्थान, ते ठिकाण, त्याचं नाव तुम्ही सांगणार आहात. गांधीजींचा जन्म कुठे झाला? आणि रसिकहो, उत्तर देण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आपल्या सगळ्या श्रोत्यांना माहिती आहेत. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांनी 02 STD कोड लावायला विसरायचं नाहीये.

पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला, त्या ठिकाणाचं नाव आपण सांगणार आहात आणि अनेक जणांना या प्रश्नाचं उत्तर अजूनही द्यायचं आहे दूरध्वनीच्या माध्यमातून. दूरध्वनी क्रमांक सगळ्यांना माहिती आहेत, मुंबईबाहेरच्या श्रोत्यांनी 022 STD कोड लावायला विसरायचं नाही आहे. आणखी एक गाणं ऐकूया आणि मग या प्रश्नाच्या उत्तराकडे वळूया.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रश्न असा विचारलेला होता की राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्म जिथे झाला त्या ठिकाणाचं नाव तुम्ही सांगणार होतात. त्याचं उत्तर आहे पोरबंदर गुजरात, इथे राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्म झाला. आणि योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे श्रोते याप्रमाणे आहेत: चंदा आमरे, वसुमती ठोसर, दीपा पालकर, अनिल आणि माधुरी जोशी, शेखर जळगावकर, प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, दीपाली विचारे, मंगला शेठ, शुभांगी कारेकर आणि नीलम राणे. या सर्वांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत योग्य उत्तर पोहोचवलं आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. आता मात्र आपण लगेचच आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पुढचा प्रश्न अर्थातच लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी आहे. प्रश्न नीट ऐका. प्रश्न असा आहे, लालबहादूर शास्त्री यांचं खरं नाव किंवा मूळ नाव कोणतं? लालबहादूर शास्त्री यांचं मूळ नाव काय आहे?

तर मंडळी संतोष शिंदे यांनी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केला. बाकी चंदा आमरे, वसुमती ठोसर, दीपा पालकर, अनिल आणि माधुरी जोशी, प्रकाश, गौरी कुलकर्णी, दीपाली विचारे, मंगला शेठ, शुभांगी कारेकर, नीलम राणे, संजय गांधे, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रमोद राऊत, मुग्धा ललित, काशीनाथ क्रमवंत, अरुण गावकर, माधवी जोशी आणि मोरेश्वर धायमोडकर यांनी योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि ते योग्य उत्तर होतं. त्यांचं मूळ नाव होतं लाल बहादूर श्रीवास्तव. आता मात्र एका छानशा गाण्यामधून आपल्या सगळ्यांचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे आणि रेनबो वाहिनीचे दुपारचे विविध रंगी कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येणार आहे आरजे वनश्री. तेव्हा तिथल्या कार्यक्रमांचा अवश्य आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत अर्चना दिनेशचा नमस्कार.

0: करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 मध्ये राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 मध्ये ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 मध्ये राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्च मध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्च पर्यंत 3,927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते, अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगारक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 2 वर आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
1: फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मित यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मित यांच्याशी संवाद साधला. स्मित यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
2: स्मित नमस्ते.
3: नमस्ते सर.
2: कैसे हो? अभी तबीयत कैसी है?
3: सर सब ठीक है. सर सब ठीक.
2: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है. महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं.
3: यस सर.
2: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने.
3: yes.
2: और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग.
1: यावेळी स्मित यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले. जागतिक शांततेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेली प्रशंसा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी पुतीन यांनी केलेलं हे कौतुक मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक शांततेसाठी एक विश्वासार्ह आवाज म्हणून उदयाला आला आहे हेच अधोरेखित करतं असं शहा म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीने विविध खेळांमध्ये पदकं मिळवली. मुष्टीयुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीतही रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे. मिश्र रिकव्ह सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव्ह सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मिझोराममध्ये आयझॉल जवळ कार खोल दरीत कोसळून दूरदर्शनचे वृत्त संचालक नम्पी बोऊ मारिदमाई आणि पीआयबीचे अतिरिक्त महासंचालक एंगम पामे यांच्यासह 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. जखमी कारचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह मणिपूरमधल्या त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावाहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. मृत आणि जखमी वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी मेघे इथल्या नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे सदस्य आहेत. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयातून सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. पोलीस या अपघातासंबंधी पुढील तपास करत आहेत. आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्ली इथल्या आकाशवाणी मुख्यालयात स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पांजली वाहिली. तसंच परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत त्यांनी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वृक्षारोपणही केलं. यावेळी वृत्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक एस सुब्रमण्यम यांची उपस्थिती होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन. माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदकसंख्या 12 सुवर्णांसह 72 आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नाद ब्रह्म या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. राग मधुवंती आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर, हार्मोनियम साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना

हांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.